आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनीत अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं

0: पंतप्रधान म्हणाले, तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: साथियो रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है। ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है। यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए।
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला। याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल। इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली। आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासवली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो। तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे। सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात, त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते। ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात, जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात।
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे, अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं। भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल। भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल, तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं। काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं। अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला। बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं। यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे। विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या। विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं। राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। हवामान। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन

की बातमधून आवाहन, सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद, आयपीएल जेतेपद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रसिका हो नमस्कार। 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

0: यानंतर ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस असं ऐकून ऐकून आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे, पण सध्या टाईप 3 डायबिटीस म्हणून सुद्धा एक प्रकार आलेला आहे, तर तो नेमका काय आहे आणि या डायबिटीसच्या साठी एक होमा IR टेस्ट केली जाते, तर ती टेस्ट नेमकी कशासाठी आहे याबद्दल आज आम्हाला सांगा.
3: कसं आहे की मेंदूचा डायबिटीस ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच जणांना एकदम नवीन कन्सेप्ट वाटेला, पण याला मेंदूचा डायबिटीस असं म्हटलं जातं. परंतु आता म्हणजे जेव्हा म्हणजे म्हणतो ना नवीन रिसर्च आले, त्याच्यामध्ये लक्षात आलं की डायबिटीसचे जे अनेक कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, म्हणजे मग ते काय म्हणतो की रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळेच होतात, म्हणजे काय म्हणतो रेटायनोपॅथी असेल, न्युरोपॅथी असेल, किडनी फेल्युअर असेल, हे जसं हायपर म्हणजे ग्लायसिमियामुळे होतं तसंच इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा जास्ती वाढलेलं असतं. मग त्याच्यामुळे हे जेव्हा हायपर इन्सुलिनिमिया होतो तो ब्रेनवर अटॅक करतो, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जर का अति प्रमाणात वाढलं तर इन्सुलिन काय करत असतं, ब्रेनमध्ये डोपामिन नावाचा हॉर्मोन जो आहे ना त्याचं सिक्रिशन वाढवायचं काम करत असतं. आता हा डोपामिन हॅपी हॉर्मोन सुद्धा त्याला म्हणलं जातं. पण एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा जास्ती वाढलं, त्याला तुम्ही प्रमाणापेक्षा जास्ती ऍक्टिव्हेट केलं, अति काम करायला लावलं, तर हळूहळू हे म्हणजे डोपामिन तयार करणारे जे काही सेल्स आहेत ते डेड व्हायला लागतात आणि त्याच्यातून डोपामिनचं प्रमाण काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं.
2: अच्छा.
3: मग डोपामिनचं प्रमाण कमी व्हायला लागलं की प्रायमरी लेवलला डोपामिन हा हॅपी हॉर्मोन असल्यामुळे डिप्रेशन यायला सुरुवात होते, आणि त्याच्यानंतर जर का डोपामिन आणखीन कमी झालं तर डोपामिन कमी झाल्यावर होणारा आजार म्हणलं तर पार्किन्सन्स, कारण तुमच्या नर्वचे जे सिग्नल वाहून नेण्याचं काम जे आहे तर ते डोपामिन नावाचं हॉर्मोन करत असतो. हल्ली कसं व्हायला लागलं की एक्सेस इन्सुलिन झाल्यामुळे म्हणजे हे डोपामिन

0: कमी व्हायला लागलं आणि हे डोपामिनचं प्रमाण प्रमाणापेक्षा कमी झालं तर त्याच्यातून काय होतो, पार्किन्सन सारखा आजार होतो, मग त्याला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा।
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484 05 1025।
0: कसं आहे की म्हणजे असं मी तुम्हाला आताच सांगितलं की अनेक जे काही कॉम्प्लिकेशन आहेत हे शुगरमुळेच नाही आहेत तर ते इन्सुलिनमुळे सुद्धा आहेत। मग इन्सुलिनचं प्रमाण जास्ती झालं तर अनेक कॉम्प्लिकेशन येणार आहेत। मग डायबिटीसमध्ये तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन होणार आहेत, नाही होणार आहेत, काय आहे हे जर का तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर मग त्याच्यासाठी त्यांनी होमा आयआर टेस्ट आणली। मग ही होमा आयआर टेस्ट म्हणजे शेवटी परत काय आहे तर तुमचं इन्सुलिन म्हणजे बघायचं, फास्टिंग इन्सुलिन किती आहे, त्यानंतर तुमची फास्टिंग शुगर बघायची, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 405 भागायचं आणि ती जर का साधारण 1 आली तर मग इन्सुलिन रेझिस्टन्स तुमच्या शरीरामध्ये नाहीये। ती जर का साधारण 1.5 पुढे जायला लागली तर मग तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालाय आणि तुम्ही डायबिटीस कडे चाललेला आहात। आणि ते टीस जर का 2.5 पुढे जर का गेली तर मात्र तुमच्या शरीरामध्ये प्रचंड इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आणि त्या इन्सुलिन रेझिस्टन्स मुळे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होणार आहेत किंवा म्हणजे म्हणतो ना की इतर जे काही कॉम्प्लिकेशन आहेत ते सगळेच त्यांनी क्रिएट होणार आहेत। मग त्यामध्ये मी जसं तुम्हाला टाइप 3 डायबिटीस सांगितलं, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे किंवा रेटायनोपॅथी आहे, न्यूरोपॅथी आहे, हार्ट अटॅक आहे किंवा मग किडनी फेल्युअर आहे, हे सगळेच गोष्टी होण्याची शक्यता आहे। मग त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की मग बाबा ही होमा आयआर टेस्ट नुसती डायबिटीसवाल्यांनीच करायची का, तर असं नाही, अनेक जणांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आजकाल, तर त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला डायबिटिक नसतो परंतु तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स प्रचंड प्रमाणात असू शकतो। फक्त डायबिटीसमुळे पायाला जळजळ झाली तर त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणणार आणि शुगर नसती फाडलेली नॉन डायबिटिक न्यूरोपॅथी होईल, बाकी दुसरं काहीच नाही, पण सिम्पटम सेम, प्रॉब्लेम सेम आणि सगळं सेम असतं त्याच्यामध्ये। त्यामुळे डायबिटीस जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही।
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484 05 1025। पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
0: नमस्कार।

आजही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना कुठलं आधी आणि कुठलं नंतर घेऊ असा प्रश्न पडला आहे, कारण त्यांची कारकिर्दच तशी आहे रसिक हो. आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून जी गाणी आपण ऐकताय सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली, त्याच्यावरून आपल्याला अंदाज आला असेलच की आज आपला कार्यक्रम कसा असणार आहे. मराठी भावचित्र गीतांच्या सुवर्णकाळामध्ये अनेक स्वरांनी अनेक सुरांनी तुमच्या आमच्या तुम्हा आम्हा सगळ्यांनाच भुरळ घातली होती, पण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली कोमलता असेल, शब्दांमधला भाव असेल आणि गायकीतली सोज्वळता असेल, याच्यामुळे ते स्थान आजही तितकंच अढळ आहे. आणि म्हणून त्यांचा स्वर हा केवळ आठवण नाही आहे रसिक हो, तर मराठी संगीत विश्वाची एक जपून ठेवलेली अमूल्य अशी ठेव आहे. त्यांच्या गाण्यात एक वेगळी हळुवारता आहे मी आहेच म्हणेन, कारण हा स्वर अजरामर आहे रसिक हो. गावाकडची माती आहे, त्या प्रत्येक शब्दाला दिलेला न्याय आहे आणि भावनांची नाजूक किनारसुद्धा आहे, आणि म्हणूनच त्यांच्या स्वरांशी जोडलेल्या अनेक आठवणी आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीमध्ये तितक्याच जिवंत आहेत आणि जिवंत राहणार आहेत. आज आपण संवाद साधणार आहोत मंगला खाडीलकर यांच्याशी, पण त्याआधी ऐकूया हे गीत आणि त्यानंतर संवाद साधू.

सुमन, त्यांच्या स्वरातल्या अशा या प्रत्येक गीतामध्ये आपण किती छान रंगून जातो ना, त्या भावनेशी तद्रूप होत जातो. आणि या सगळ्या आठवणींना उजाळा दिलेल्या आहे निवेदिका लेखिका मंगला खाडीलकर यांनी सुमन सुगंध या पुस्तकाच्या माध्यमातून. रसिकाहो, सुमन सुगंध हे पुस्तक काय किंवा कार्यक्रम काय, याच्यामध्ये त्यांच्या संगीत प्रवासातल्या केवळ आठवणीच नाही आहेत तर बरेच बऱ्याच अशा गोष्टी आहेत. मग संगीतातले किस्से असतील, गाण्यामागच्या कथा असतील किंवा एकूणच त्यांची कारकीर्द, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि त्यांचा सहवास म्हणजे सुमन कल्याणपूर यांचा सहवास, ज्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून बराच काळ लाभला, अशा मंगला खाडीलकर आज आपल्यासोबत आहेत. तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.

0: रसिका हो, हे सुंदर गीत आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी संवाद साधतोय लेखिका निवेदिका मंगला खाडीलकर यांच्यासोबत. हॅलो.
1: हॅलो,
0: नमस्कार मंगलाताई.
1: नमस्कार.
0: तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: बरं, सुमनताई आत्ता नाही आहेत, पण त्यांच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत, त्यांच्या गाण्यांचा प्रवास किंवा स्वरांचा सुगंध जो आहे तो तुमच्या सुमन सुगंध पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही खूप सुंदररित्या मांडलेला आहे. आणि आज मी तुम्हाला त्या पुस्तकाच्या अनुषंगानेच प्रश्न विचारणार आहेत की इतका मोठा काळ त्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे, तर त्याच्याविषयी काय सांगाल?
1: अरे सांगू का, भावसंगीतातली ही जी एक त्रिवेणी आहे, त्या त्रिवेणीच्या संदर्भामध्ये कायम कुतूहल होतच मनामध्ये, एक संगीताचे अभ्यासक म्हणून किंवा निवेदिका म्हणून. आणि
0: हॅलो बोला.
1: असं वाटतच होतं की आपण लताबाईंबरोबर कार्यक्रम करतोय, आशाबाईंबरोबर कार्यक्रम करतोय, पण भावसंगीताच्या या त्रिवेणीचा तिसरा कोण आपल्याला अपरिचित आहे, त्यांच्याविषयी आपल्याला काही माहिती मिळत नाही. बरं, त्यावेळेला काही माहितीचा विस्फोट झालेला नव्हता, त्यामुळे सुमनताई या अत्यंत प्रसिद्धी परांगुक असल्यामुळे काहीही त्यांची माहिती उपलब्ध नव्हती, काही म्हणजे काहीच नाही. काही छुटपुट काही लेख लिहिलेले होते मंडळींनी अभ्यासपूर्वक, तर ते काही लेख होते, पण त्याच्या पलीकडे काही नाही. त्या पलीकडे आयुष्य जात असतं, त्यांनी अधिक गाणी गाऊन ठेवली होती आणि त्या आपल्या संसारामध्ये इतक्या मग्न झालेल्या होत्या आपल्या कुटुंबामध्ये की त्यांना कुणाशी बोलायचं नव्हतं, कुणाला मुलाखती द्यायच्या नव्हत्या. तरीही मी न बोलवलेली खऱ्या अर्थानं अतिथी अशी मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी मला कारणं सांगितली की मला आवडलं असं तुमच्याशी बोलायला, म्हटलं दिवाळी अंकासाठी लेखन करायचंय, तर मला म्हणाल्या की

0: अहो पण आता माझ्याकडे वेळ नाही, माझी मुलगी अमेरिकेत असते, मला तिच्याकडे जायचंय. तर निघताना मी फक्त त्यांना एकच वाक्य म्हटलं की सुमनताई, आमच्यासारख्या तुमच्या गाण्यांवर कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या मंडळींना साहित्य आणि संगीत याच्या पलीकडे तुमच्या जीवनाबद्दल जर रसिकांना माहिती द्यायची असेल तर ती आम्ही कशी द्यावी बरं, तुमच्याकडून आम्हाला मिळायला हवं की नको, हे वाक्य त्यांच्या मिस्टरांनी ऐकलं होतं आणि मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारत गेले, त्या पुन्हा पुन्हा टाळत गेल्या आणि एका कुठल्या तरी क्षणाला असं झालं की त्यांचे मिस्टरच बाहेर आले. म्हणजे आम्ही त्यांना नंदाजी म्हणायचो आणि ते म्हणायचे काही नाही हा तुम्ही उद्यापासून यायला लागा, ही तुम्हाला देईल. आता काही कारण ऐकून घ्यायची नाहीत आपण. आणि खरोखर सुमनताईंनी त्यानंतर बोलायला सुरुवात केली. आता सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर. आणि म्हणजे त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत, एखादी वेल असते ना तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही. तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसंच कणखर मन नव्हतं. एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला तेव करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले. केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं. पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं. ज्योत्स्नाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, दोन तीन घरं बदलली रहेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यांना आपली पाण्याची टाकी असते ना त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या. हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणाले की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्यात देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले. 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलायचो ना त्यावेळेला माधुरी साधारण दुपारी 2:30 वेळ असायची.
1: आणि किती वाजेपर्यंतला
0: आमचं हो 2:30 आम्ही का ठरवली होती माहित नाही, पण त्या अशा मी आलेलं पाहिलं की अशा लगबगीनं स्वयंपाकघरात जायच्या आणि छानपैकी चहा बनवून आणायच्या आणि म्हणायच्या की चला आता आपण बोलूया. पण बोलूया म्हणताना त्या आपल्या घरातल्या कटकटी जशी एखादी सामान्य बाई सांगते ना, नवरा असं करतो, मोलकरीण असं करते, याच्यामध्ये त्या बख्खळ वेळ घालवायच्या
1: आणि
0: नंतर मग कुठेतरी सूर लागायचा आणि बोलायला सुरुवात
1: करायची.
0: असं आमचं सगळं झालं आणि मनात ना दुखवायचं कुणाला नाहीच हा त्यांचा एक प्रचंड असा वेगळा स्वभाव,
1: मंगलाताई
0: अंतर्मुख.
1: तुम्ही सांगितलं
0: गाणी लावली की इतक्या खुलायच्या आणि आता सुद्धा अगदी अखेरच्या काळामध्ये गेले महिना दीड महिना त्या जे आजारी होत्या आम्ही त्यांचीच गाणी त्यांना त्यांच्या उशाशी मोबाईल ठेवून ऐकवायचो. आणि म्हणजे पुस्तक हे 2009 मध्ये प्रथम आवृत्ती, मग 2011 दुसरी, 2015 तिसरी आवृत्ती. ह्या आवृत्त्या म्हणजे एका ठिकाणी एका बाजूला पुस्तक लेखन झालं सुरू आणि दुसऱ्या बाजूला जे माझं क्षेत्र होतं कार्यक्रम करणं, ते कार्यक्रम करण्यासाठी लोक पुढे येत होते. तेव्हा मंगलताई आपण करूया की सुमन म्हणजे सुमन ताईंच्या गाण्यांवर कार्यक्रम करूया आणि त्यावेळेला मग जिथे सागरा धरणी मिळते वगैरे, केतकीच्या बनी तिथं नाचेला गुमोर वगैरे, अशा शीर्षका अंतर्गत आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. म्हणजे मुंबईत अनेक ठिकाणी, नाशिकला, त्याच्यानंतर ठाणे, डोंबिवली, इथं, नागपूर इथं, असे आम्ही हळूहळू कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि आधी कुठच्याही मुलाखतीला पाचारण केल्यानंतर जरा देखील न बोलणाऱ्या सुमनताई ह्या एका कुठल्या तरी क्षणी त्यांच्या लक्षात आलं की आपल्यासाठी तिष्ठत राहिलेला असा एक रसिक वर्ग आहे जो आपण गायलेल्या भावगीतांवरती, भक्तिगीतांवरती, किंवा आपण संस्कारक्षम अशा गीतांवरती की जे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे भावगीतांचं किंवा आपण

0: गायलेले चित्रगीतांवरती मनपूर्वक प्रेम करणार आहे आणि ही माणसं आपल्याला भेटायला गर्दी करतायत. तेव्हा इतर वेळेला अत्यंत मितभाषी असलेले सुमनताई त्या रसिकांना बघितलं की इतक्या खुलायच्या, म्हणजे म्हणायच्या ना की मला आता अख्खं गाणं गातानी येणार आणि मृदुलकरांनी छेडीत तारा म्हणजे अभोगी कानडा रागातलं गाणं कुठच्याही साथीशिवाय रसिकांसाठी अख्खच अख्खं गायलेलं आहे त्यांनी.
1: म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांना बोलता केलं, खुलवलं असं म्हणायला हरकत नाही ना.
0: ते मला आवडेल स्वीकारायला, कारण ना त्यांना एक कळलं की मला त्यांच्याकडनं एक रसिक सोडून दुसरं काही नकोय. पुस्तक हे मी आणलंय त्याच्या, म्हणजे पुस्तक हे मी जे लिहितीये त्यामागे लोकांना त्यांची माहिती मिळावी हा हेतू आहे. हे एकदा समोरच्याचा स्वच्छ हेतू कळला ना की सुमनताई तुमच्या होतात हो.
1: खरे, मला एक सांगायचं
0: आहे,
1: तुम्हाला ना सुमनताई म्हणजे पुस्तक लिहिण्यापूर्वीच्या सुमनताई एक दिसल्या असतील आणि पुस्तक पूर्ण झाल्यानंतर सुमनताईंचं एक वेगळं रूप दिसलं असेल, नाही का?
0: हो हो.
1: म्हणजे त्यांचा शांत अलिप्त स्वभाव आहे, यश मिळूनही प्रसिद्धीपासून दूर राहण्याची त्यांची एक वृत्ती आहे ती आहे, आणि एकूणच मग त्यांच्या गायकीतली सहजता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा उतरत गेली. असा एखादा किस्सा आहे का, असा एखादा प्रसंग आहे का की जो तुमच्या कायम लक्षात राहिलेला आहे, किंवा पुस्तक पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सुमनताईंना जर प्रश्न विचारण्याची संधी मिळाली असती तुम्हाला आणि अजूनही एखादी गोष्ट काही राहिली आहे त्याच्यात अंतर्भाव करण्याची तर ती कुठली असेल?
0: बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. एक म्हणजे नंतर माहितीचा इतका स्फोट झालेला आहे की काही अत्यंत वृद्ध ज्येष्ठ मंडळींकडे त्यांची अनवट गाणी होती. मनोज आचार्य नावाचा माझा एक मित्र होता, त्याच्याकडनं काही अनवट गाणी मिळाली. त्यामुळे काय असतं की पुढे जातो, तसा तो आता माझा विचार त्यांच्या गाण्याच्या संदर्भात पुढे गेलाय. त्यामुळे आता जी चौथी आवृत्ती येईल त्या चौथ्या आवृत्तीमध्ये ते सगळं अंतर्भूत करण्याचा आणि ते एका वेगळ्या नजरेनं लिहिण्याचा असं माझा हेतू आहे, हे मी आधीच सांगते. पण कार्यक्रमातून सुमनताई मला खूप कळत गेल्यात. म्हणजे एकच किस्सा सांगते, नाशिकला आम्ही कार्यक्रम करत होतो आणि माधुरी काय झालं माहितीये का, की मी त्यांना असं म्हटलं ठहरिये होश मे आलो, रफी साहेबांबरोबर जी तुम्ही सदाबहार द्वंद्वगीतं गायलीत त्यात खय्याम साहेबांचे चित्र शायरी आहे ती जर तुम्ही नुसती गुणगुणलीत ना मुखडा आणि एखादा अंतरा तरी सुद्धा मला सदैव वैकुंठी गेल्याचं समाधान मिळेल. दादा हे मी पटकन बोलून गेले, सुमनताई या कोकणी भाषी आहेत, सदैव वैकुंठाला जाईन हे एवढंच त्यांना कळलं असेल. त्यामुळे त्या इतक्या हळव्या मनाच्या होत्या आणि आमचे सूर असे जुळले होते की त्याने माझे असे दोन्ही हात घट्ट धरले आणि म्हणाले एकटीला कशी जाऊ देईन मी, मी येईन की तुमच्या बरोबर. आणि समोर 3,500 प्रेक्षक बसलेले होते, मला असं वाटतं माझ्यासारखं त्यांच्या डोळ्यात पण त्यावेळेला पाणी आलेलं असणार. म्हणजे असं माझं मन तुझं झालं असं जे होतं ना तसं हळूहळू व्हायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे नंतरच्या पिढीच्या गायकांकडून आपली गाणी ऐकताना त्या विलक्षण सुखावायच्या. पण मी हे करून ठेवलंय कर्तृत्व असा कधी अहंभाव हा त्यांच्याकडे आला नाही. आपण म्हणतो ना की आपण अध्यात्म जगतो, काही माणसं इतकी पोहोचलेली असतात की ते अध्यात्म जगतात, तसं ना त्या ते अध्यात्म जगत होत्या. त्यामुळे त्यांचं त्याच्यावर काय बोलणं असायचं माहितीये का त्यांचं, की अय्याबाई अजून लोकांनाही गाणी खूप आवडतात नाही, म्हणजे याच्याबद्दल विस्मय. ह्याला म्हणतो आपण एक फळवं मन. आणि म्हणून ना सुमनताईंची गाणी आपण ऐकतो तेव्हा माधुरी अनेकदा लताबाईंचं गाणं कुठलं आणि सुमनताईंचं गाणं कुठलं
1: फरकच कळत नाही,
0: सामान्य रसिकाचा गोंधळ उडतो त्याच्यात, पटकन अनेकांच्या लक्षात येत नाही.
1: अगदी, आपण एक गाणं ऐकूया का आता आणि नंतर बोलूया?
0: अगदी नक्की, अगदी नक्की.

0: अशी कितीतरी सुंदर गाणी आहेत आणि प्रत्येक गीताची खास अशी एक आठवणसुद्धा आहे. मंगला खाडीलकर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी अशा छान उलगडून अतिशय सहज सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि आज आपल्याला त्या सांगणार आहेत किंवा सांगतायत त्यांच्या एकूण प्रवासाविषयी. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. मंगलाताई, हा, आपण पुस्तकाच्या अनुषंगाने जेव्हा विचारतोय तर या पुस्तकाचा किंवा पुस्तकाविषयी लिहित असताना असा कुठला एखादा प्रसंग आहे की जेव्हा तुम्ही जास्त भावुक झालात किंवा त्यांच्या. हॅलो,
1: मला प्रश्न ऐकू नाही आला नीट.
0: बरं, माझा आवाज येतोय का आता तुम्हाला?
1: येतोय, अगदी छान येतोय. फक्त प्रश्न गेला निसटून.
0: आपण सुमन सुगंध या पुस्तकाच्या अनुषंगाने बोलतोय किंवा त्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलतोय किंवा एखादा असा कुठला अध्याय आहे किंवा एखाद्याची कुठली घटना आहे की जी लिहिताना तुम्ही भावुक झालात किंवा त्यांच्या अनेक गाण्यांपैकी असं एखादं गाणं जे सर्वाधिक तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं, काय सांगा याविषयी?
1: खरं तर त्या माझ्या अतिशय आवडत्या गायिका आहेत आणि खरं आपल्या गाण्यातून त्यांनी माझ्या मनोगताची हळुवार भावगीतं अशी स्वतःच व्याख्या गाऊन ठेवलेली आहे. त्यामुळे अरुण उगवला अनुरागाच्या पासून ते अजून नाही जागी राधा पैजण रुमझुमले किंवा शब्द शब्द जपून ठेव वाऱ्यावरती घेतलं केली असावे घर ते अपुले छान आई सारखे दैवत सारे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई अशी अनेक आवडती गाणी आहेत. पण मला एक रसिकांना सांगायचंय की त्यांच्या आणि लताबाईंच्या आवाजामध्ये साधर्म्य आहे असं आपण ढोबळवानाने म्हणतो. परंतु ज्या वेळेला आपण ही गाणी खूप बारकाईनं ऐकत जातो ना तेव्हा प्रत्येक अद्वितीय गायिकेच्या आवाजाच्या माधुर्यामध्ये तिच्या पोटामध्ये एक सूक्ष्म असा फरक आहे. आता सुमनताईंच्या आवाजातलं जे मधुरपण आहे हे खास त्यांचंच आहे. ज्याला कोमल आत्मभान असं म्हणतो ना ते त्या गायिकेनं स्वतंत्रपणे जपलेलं आहे. त्यामुळे अनेक गाणी जिथे सागरा धरणी मिळते केतकीच्या बनी तिथे नाविकारे किती गाण्यांचे आपण उल्लेख करू
0: स्वरलेणी म्हणतात
1: ही गाणी त्यांची आहेत. आता परवा काय झालं ते मी खरं सांगते. तुम्ही जो प्रश्न विचारलात ना माधुरी त्या अनुषंगाने की आता सुमनताईंचं हळूहळू म्हणजे अंथरुणालाच खेळलेल्या होत्या तर त्यामुळे ना आम्ही काय करायचो की त्यांना त्यांच्या कानाशी त्यांचीच गाणी लावायचो. तर छाई घटाघन घोर मोरे बालम अशी त्यांची ठुमरी आहे. त्यात त्यांनी घट्टा या शब्दाचा तुम्ही नक्की ऐका ती तर त्यांनी घट्टा असा तो ट इतका लाडीक उच्चारलेला आहे आणि इतका हलकेच केलेला उच्चार आहे की देश राग आहे मला वाटतं तो आणि त्यावर उभारलेली ती ठुमरी ऐकताना मी त्यांना सहज असं विचारलं की सुमंतही संगीत कोणाचं तर त्यावेळेला ना त्यांचे उच्चार ते स्पष्ट येत नव्हते पण त्यांनी तरी लगेच निकरांनी उत्तर दिलं की गुरु उस्ताद अब्दुल रहमान खान साहेब आणि हे त्या बोलल्यानंतर इतकं डोळ्यात पाणी या नव्वदीच्या घरात प्रवेश केलेल्या या स्त्रीला आपल्या गुरुचं आणि त्याच्या रचनेचं स्मरण
0: आहे. हॅलो
1: आणि हॅलो सॉरी हा एक काहीतरी डिस्टर्बन्स झाला तर हे स्मरण त्याला त्यांना आहे आणि मग आम्ही त्याच्या मागोमाग त्यांची एक कसक नावाचा अल्बम होता त्याच्यातली एक गझल लावली आणि इतकं डोळे मिटून त्या ती गझल ऐकत होत्या. फार सुंदर हर नई शाम सितारों के दिए जलते हैं मारवा होता अनेकाची वेळ होती आणि चेहऱ्यावरचे एक क्षण स्निग्ध भाव त्यांचे उमटले आणि मग त्या गझल ऐकायला लागल्या आणि मग एक ना असा उष्ण असा अश्रू असा डोळ्यांच्या कडेतून असा उशीवरती उघडला आणि तो त्यांच्या जवळ बसलो होतो म्हणजे मी आणि त्यांची कन्या चारुल त्यामुळे आम्ही बघितला. म्हणून माधुरी मी असं सांगेन की उच्चारलेला प्रत्येक शब्द हा पाणीदार मोत्यासारखा आहे सुमनताईंनी मग ते गाणं कुठल्याही भाषेतलं असतं आणि भावनेला ना लकटून येणारा तो स्वर आहे. त्या स्वराला एक स्वतःच असं माधुरी आहे विलक्षण सहजता आहे पण एक संयम हा जो त्यांचा संयम आणि हळवेपण हा तो त्यांच्या स्वभावाचा जो एक गुणधर्म आहे तोच त्यांच्या गीतामध्ये उमटून येतो. म्हणजे आम्ही दौऱ्याला जायचो ना माधुरी तर दौऱ्यावरती जाताना विमानतळावरती त्या एक अगदी लहान मुलीसारख्या वावरायच्या. त्यांना कुठे समोसाच दिसायचा, कुठे कॉफीच हवी असायची, कुठेतरी ते विमानात शिरलं की काजू पॅकेट घ्यायचं असायचं की तो डबा मिळत होतो, तर ते इतकं हसू यायचं. आणि कोल्हापूरला कार्यक्रम असेल तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीला मुंबईची फुलं तिथून फुलं घेऊन जायची, गोव्यातल्या शांतादुर्गेला मुंबईची फुलं, ती त्यांच्या त्यांना जशी पाहिजे तशी मिळाल्याशिवाय ती त्या देवीला वाहणार नाही. आणि कार्यक्रम झाला आणि रसिकांच्या भेटीने तृप्त झालेल्या सुमनताई नंतर वडा बिडा खायची इच्छा करायच्या आणि त्यानंतर आमची एक सुंदर मैफल सजायची. ती आता सजणार नाही, गेलं आता ते सगळं.
0: किती सुंदर पैलू मांडले तो तुम्ही, आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं केलं. सुमनताईंचं व्यक्तिमत्व एका शब्दात मांडायचं झालं तर तो शब्द कोणता असेल?
1: तो शब्द दवात भिजल्या शब्द कसं सांगू मी. मला त्यातला हळवेपणा आणि निर्मळपणा असे दोन शब्द वापरायची परवानगी देशील
0: हो.
1: तर मग अत्यंत हळवं निर्मळ मन आणि त्या मनाचं प्रतिबिंब असलेलं सूर.
0: आणि सुमन सुगंध या शीर्षकातला सुगंध नेमका स्वरांचा आहे, सोज्वळतेचा आहे का कुठला आहे?
1: हो, तो सोज्वळतेचा आहे, तो त्यांच्या संयमी भावशैलीचा आहे, तो त्यांच्या स्वभावाचा आहे. त्यामुळे समूहाला आवाहन करणारा असा जोरक स्वर त्यांच्याकडे नाहीये.
0: हो,
1: त्याऐवजी त्यांचं जे सगळं भावाची अभिव्यक्ती आहे ना ती अतिशय कोमल अभिव्यक्ती आहे, त्यामुळे ते सारं हळूव हळूव आहे. म्हणून म्हटलं की त्यांचं माधुर्य स्वरांचं वेगळं आहे, त्यांचं गाणं हे वेगळं कळतं, लताबाईंचं गाणं वेगळं कळतं.
0: होय,
1: त्यामुळे तो पत्रकारांनी निर्माण केलेला एक काय म्हणूया गुहा आहे ती अलिबाबाची. आणि
0: समज गुहा काही बरेच शब्द आहेत त्याला, पण
1: हो
0: त्यांचं वेगळं पण
1: नाही आहे. ह्या तिन्ही स्वरांचं वेगळं वेगळं माधुर्य आहे. म्हणजे परवा मला सहज विचार करत होते ना, कारण मी तो दिवा असा कणाकणाने विसताना पाहत होते ना माधुरी, तर मला असं वाटलं की लता आणि आशा नावाच्या दोन दिव्य महानगरी आहेत, वैभव

0: तुम्ही खरंच सजवलीत आणि त्यासाठी तुमचे मनापासून आभार, मनापासून आभार.
1: आभार माधुरी, तू बोलायची संधी दिलीस त्यामुळे प्रत्येकांपुढे मन मोकळं करता आलं ग.
0: धन्यवाद.
1: बाय.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: हजार भाज्यांचे 2000
1: आणि लाईट बिलाचे
0: आता 0 रुपये कसे देऊ
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
0: हो हो नक्की। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15.

रसिका, आज सुमनताई नाही आहेत, पण त्यांच्या स्वरांच्या माध्यमातून, अशा सुंदर गीतांच्या माध्यमातून त्या सदैव आपल्यासोबत राहतीलच. जसं मगाशी म्हटलं तसं की सुमन सुगंध या पुस्तकाच्या अनुषंगानं आपण मंगला खाडीलकर यांच्याशी आज संवाद साधला होता. मग सुमन हेमाडी ते सुमन कल्याणपूर पर्यंतचा त्यांचा प्रवास आणि लहानपणापासूनचा हा प्रवास उलगडत असताना लहानपणी असलेली चित्रकलेची आवड असो, शांत स्वभावाची एक मुलगी पुढे भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपलं नाव कसं मोठं करते याची संपूर्ण कहाणी आहे. आणि त्यांच्या घरातलं सांस्कृतिक वातावरण, बांगलादेशमधलं वातावरण असू देत, संगीताची सुरुवात, शास्त्रीय संगीताचे धडे, रियाज, अतिशय संवेदनशील पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये फक्त घटनांची नोंद नाही आहे बरं का, तर त्या काळातलं अतिशय छान असं वातावरण उभं केलेलं दिसतं. त्यामुळे आपण जेव्हा वाचत असतो ना तेव्हा आपल्याला अगदी 60 दशकातली मुंबई दिसते, त्या काळातले ध्वनिमुद्रण स्टुडिओज दिसतात आणि ते संगीत विश्व ते सुद्धा दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे सुमनताईंचा स्वभाव. खरं तर इतकी मोठी कारकीर्द आहे, मग मराठी गाणी असोत, हिंदी गाणी असोत, रफी साहेबांसोबतचे अनुभव असू देत, या सगळ्या गोष्टींविषयी खूप आज बोलायचं आहे. खरं तर आज संध्याकाळी 5 आमच्याही FM गोल्ड रेनबोच्या माध्यमातून सुंदर असे कार्यक्रम असतील. पण आता कसं आहे ना की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. म्हणजे सुमनताईंच्या तयारीविषयी सांगत असताना

प्रत्येक शब्दाचा उच्चार तपासून भाव समजून घेऊन गीतकाराला सुद्धा तसे प्रश्न विचारायच्या त्या, आणि नंतरच मायक्रोफोन समोर उभ्या राहायच्या, आणि मग त्या गाण्याची कथा किंवा तो सगळा इतिहास हा कार्यक्रमांच्या माध्यमातून म्हणा किंवा पुस्तकांच्या माध्यमातून म्हणा आपल्यासमोर आलेला आहेच. जसं म्हटलं तसं की सुरुवातीला त्यांचा आवाज आवडला नव्हता कोणाला तरी, आणि तोही एक मोठा किस्सा आहे. मी म्हटलं ना की आता जर मी या सगळ्या गोष्टी सांगायला गेले ना तर आता वेळ नाही आहे, आता या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. रसिक हो मनस्पर्शी कार्यक्रमाची वेळ संपती आहे, त्यामुळे आपण त्यांच्या सुंदर स्वरांच्या माध्यमातूनच आपल्या या कार्यक्रमाची सांगता करूया आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आज जागतिक पालक दिनसुद्धा आहे, त्यामुळे आणखी एक छान असा संवाद डॉक्टर अनुराधा सोनी यांच्यासोबत असणार आहे आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

रसिकहो नमस्कार. 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

खुश समाधानी राहावीत आणि त्याच्याबरोबर यश कीर्ती सगळ्या गोष्टी त्यांना मिळाव्यात असं आपल्यापैकी प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक पालकाला हे वाटत असतं आणि याबद्दल कोणतंही दुमत नाही. पर हे सगळं मिळावं यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशीलसुद्धा असतो. खरं आहे की नाही? तुम्ही आम्ही सगळेच जण आहो. म्हणजे मग मला माझ्या आयुष्यात हे करता आलं नाही किंवा हे मिळवता आलं नाही, आत्ता यांच्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, तर मग आत्ता त्यांनी का बरं करू नये? या सगळ्या गोष्टी येतात ना. बरं, या सगळ्या गोष्टी येतात त्या पालकत्वामध्ये, आणि मग त्यासाठी सुजाण पालकत्व असणं तेही खूप गरजेचं आहे. रसिक हो, मी आज याच्याविषयी का बरं बोलते याचं कारण, आज आहे जागतिक पालक दिन. दरवर्षी 1 जून या दिवशी जागतिक पालक दिन साजरा केला जातो आणि यावर्षी 2026 पालकांसाठी एकत्र या संकल्पनेवर आधारित हा जो जागतिक पालक दिन आहे हा साजरा करण्यात येतोय. म्हणजे मुलांच्या संगोपनात पालकांची असणारी सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती अधोरेखित करण्यासाठी आणि मुलांचं पालनपोषण संरक्षण करण्याची जबाबदारी किंवा प्राथमिक जबाबदारी ही कुटुंबाचीच आहे याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मला ना इथे खलील जिब्रांच्या काही ओळी आठवतात, त्यात ते असं म्हणतात, तुमची मुलं ही तुमची मुलं नाहीतच, तुमची मुलं ही तुमची मुलं नाहीतच, चिरंजीव होऊ इच्छिणाऱ्या जीवनाच्या उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत. तुमच्या देहाच्या वाटेनं ती जन्माला आली असली तरी तुम्ही केवळ निमित्त मात्र आहात. तुम्ही त्यांना आपलं प्रेम द्या पण आपले विचार मात्र देऊ नका. तुम्ही त्यांच्यासारखे खुशाल व्हा, होण्याचा प्रयत्न करा, पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा विचारही करू नका. लक्षात ठेवा, जीवन हे भूतकाळात रेंगाळत नसतं, ते नेहमी पुढे जात असतं. हे खलील जिब्रांचे शब्द आहेत. मात्र आत्ता आज आपल्या कार्यक्रमात, जसं मी याच्या आधी सांगितलेलं आहे तुम्हाला, आज आपण या विशेष कार्यक्रमात संवाद साधणार आहोत डॉक्टर अनुराधा सोवनी यांच्याशी. आणि आधी ऐकूया हे छानचं गाणं, त्यानंतर मात्र आपण त्यांच्याशी आजच्या या पालकदिन विशेष कार्यक्रमात त्यांच्याकडून बऱ्याच अशा गोष्टी जाणून घेऊया.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: नमस्कार रसिक हो, जागतिक पालक दिनाच्या अनुषंगानं आज आपण सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि लेखिका डॉक्टर अनुराधा सोमणी यांच्याशी संवाद साधणार आहोत. SNDT महिला विद्यापीठात मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, काम पाहिलेलं आहे. त्याच्याबरोबरीनं अनेक पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले आहेत आणि त्यातूनही विशेष म्हणजे त्यांचं संशोधन आणि कार्य हे बालमानसशास्त्र आणि किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर त्यांचं विशेष असं संशोधन आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, स्तंभलेखन, शोधनिबंध लिहिलेले आहेत आणि मानसिक आरोग्याविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्यात त्यांचं खूप मोठं असं योगदान आहे. रसिकहो, मानसशास्त्र मुलांचे आपलं मूल हुशार आहे का, आपली मुलं का बिघडतात यासारखी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सुजाण पालकत्वाविषयी. तर आपण संवाद साधूया त्यांच्याशी. हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार डॉक्टर, आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: तर आत्ताच मी आमच्या श्रोत्यांना म्हटलं की सुजाण पालकत्वाविषयी आपण आपल्या ज्या आजच्या विशेष पाहुणे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुजाण पालकत्व हे नेमकं काय आहे, नेमक्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यात येतो ते आधी सांगाल का तुम्ही आम्हाला?
1: हो, अगदी. खूपच महत्वाचा आहे आणि माझ्या आवडीचा प्रश्न आहे, कारण मुलांना हे प्रश्न विचारता येत नाहीत म्हणून आपल्याला त्यांच्या वतीने विचारावे लागतात. कसं आहे, आज आपण म्हणतो ना जागतिक पालक दिन, तर आपण एक साधारण असा विचार करतो की जगभराच्या पालकांनी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. पण पहिली गोष्ट काय आहे की देशोदेशी निरनिराळ्या संस्कृतींमध्ये पालकत्वाच्या संज्ञा सुद्धा वेगवेगळ्या असतात. त्यांची जी काय डेफिनेशन आपण देतो त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी पण वेगवेगळी असते. आता अगदी छोटं उदाहरण घ्यायचं तर परदेशी आपण पाहतो की मुलांचं प्रायव्हेट आयुष्य, त्यांची खोली बंद, पालकांनी दार वाजवून घाला खोलीत जायचं, तसं आपल्या देशात अजिबात नाही. त्यामुळे तिथे नेमकं पालकांनी कसं वागावं, काय करावं, बरं, ग्लोबलायझेशनमुळे, जागतिकीकरणामुळे आपल्याला असं जाणवतंय की त्यांच्या बऱ्याचशा पद्धती आपल्याकडे हळूहळू यायला लागल्यात. त्यामुळे आता मी जे उदाहरण दिलं ते मुलं पटकन म्हणतील की माझी प्रायव्हसी, आई बाबा तुम्ही असं न विचारता येत जाऊ नका असं. तर आपण एक साधी गोष्ट पाहूया की पालक म्हणून ज्या काही बेसिक अगदी भूमिका असतात किंवा जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये आपण साधारण तीन टप्पे घेऊया की एक म्हणजे बायोलॉजिकल की जैविक, त्या मुलाची काळजी, निगराणी, अगदी लहान बाळ असल्यापासून लसीकरण, त्या बाळाचं पोषण, सुरक्षा, ह्या सगळ्या गोष्टींकडे हे सगळ्या जगात कुठेही काही वेगळं नाही. कारण सगळीकडे तीच अपेक्षा आहे की आई वडिलांनी किंवा इतर सुद्धा आजी आजोबांनी सगळ्यांनी ह्याची व्यवस्थित काळजी मुलाची घेतलीच पाहिजे.
0: बेसिक गोष्ट
1: अगदी बेसिक, ज्याला आपण बायोलॉजिकल नीड्स म्हणू. त्यानंतर मनोसामाजिक, आपण सोशल किंवा इमोशनल, ह्याच्यामध्ये मात्र वेगवेगळ्या संस्कृतीत खूप फरक दिसतो. पण ती एक खूप मोठी जबाबदारी आहे ज्याच्याविषयी जास्त करून आज आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात. कारण जैविक त्यांची काळजी घेणं हे तर उघड आहेच, म्हणजे पालकांनी केलंच पाहिजे. पण मनोसामाजिक, त्यांची वाढ चांगली व्हावी, तुम्ही म्हणालात तसं, त्याला जास्तीत जास्त आपल्याकडून कसं मिळावं ह्याचा विचार पालकांनी करणं आज फार महत्वाचं होतं.

0: चाललंय. तिसरा एक मला महत्वाचा मुद्दा वाटतो, विशेषतः मी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप वर्ष घालवली असल्यामुळे, आणि तो म्हणजे मुलाची बौद्धिक वाढ. मनोसामाजिक मध्ये आपण जास्त करून इमोशनल, सोशल, समाजात कसं वावरावं, भावनांचं कशा प्रकारे आपल्याला समज चांगली आली पाहिजे, लोकांची कशी नाती जुळवली पाहिजेत, हे मनोसामाजिक हिश्यामध्ये येतं. पण बौद्धिक वाढ जी मुलाची असते ना, ती थोडीशी पालक मला असे चुकताना दिसतात. म्हणजे खूप फी भरून खूप मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये त्यांना शिक्षण मिळावं, शाळा, कॉलेज. पण पूर्वी जे व्हायचं ना की मुलांची गप्पा, त्यांना चार गोष्टी अशाच गप्पा मारता मारता गोष्टींतून असं सांगितल्या किंवा काही गोष्टी आपल्याला येत असलेल्या त्यांना शिकवल्या, हे आजकाल कदाचित पालक खूप व्यस्त राहतात,
1: वेळ मिळत नाही पालकांना जास्त.
0: आणि आपल्या एकंदरच कौटुंबिक जी काय आहे स्थिती सध्या, की न्यूट्रल न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, आई वडील एकटे असतात, दोघांनाही खूप काम असतं, आजी आजोबा दूर असतात, त्यामुळे आजी आजोबा पण हा रोल कधी कधी करायचा तोही राहून जातो.
1: बरोबर.
0: तर ही जी बौद्धिक वाढ आहे ना, की मुलाची सर्जनशीलता, त्याची क्रिएटिव्हिटी, त्याला वेगवेगळ्या प्रकारांनी विचार करायला प्रवृत्त करणं, ह्या तीन भूमिका मला खूप खूप महत्वाच्या वाटतात. आणि तिन्ही पातळीवर निदान शहरात आपल्याला हे मोठे मोठे बदल दिसायला लागले, की पद्धत अशी हळूहळू पडायला लागली आहे की दुसऱ्या कोणाला तरी नेमायचं, शाळेत पेरेंट्स मिटिंगला कोणीतरी दुसरं जाणार किंवा मुलाला वेगळं कोणी सांभाळणार, तर ह्याच्यातनं मग पालकत्वातला आनंद पण निघून जातो, ती केवळ एक जबाबदारी राहते.
1: अगदी अगदी.
0: त्यामुळे ह्या व्याख्या सुरुवातीलाच आपण नीट समजून घेणं महत्वाचं आहे. आपण नेहमीच म्हणतो की पालक कसं व्हावं हे काय कोणी शिकवू पण शकत नाही, आणि तशा शाळा पण नसतात.
1: मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होते. म्हणजे पहा ना, बाळाच्या जन्माबरोबरच पालक म्हणून आपणही नव्याने पालकत्वाला सामोरे जात असतो. बरोबर ना? म्हणजे मुलं जसजशी मोठी होत जातात तसंच पालकत्वाचं आव्हान हे किती मोठं आहे किंवा किती कठीण आहे याची जाणीव आपल्याला सुद्धा होत जाते. मी आहे ना अनेक मातांना असं म्हणताना, त्यांच्या आई सोबत म्हणताना ऐकलेलं आहे की तुम्ही कशी तीन तीन चार चार मुलं सांभाळलीत, आम्हाला एकही सांभाळता येत नाहीये. तर पालकत्व हे खरंच एक आव्हान आहे का सुंदर जबाबदारी वाटते आपल्याला?
0: अरे दोन्ही आहे, अगदी प्रश्नच नाही. आपण विसरतो की जसं पालकांना कोणी शिकवू शकत नाही की चांगलं पालक, सुजाण पालक कसं व्हायचं, तसं खरं मुलांनाही कोणी काही शिकवत नाही की नेमकं आई वडिलांकडून काय घ्यायचं आणि काय कशा पद्धतीने त्यांचं अनुकरण करायचं, हे अनुभवच शिकवत जातात. आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की जसजसं मूल मोठं मोठं होत जातं तसतशी आव्हानं पण मोठी मोठी होत जातात दोघांना, मुलांना आणि म्हणजे आई बाबांना पण आणि मुलांना पण. आता एक मला खूप आवडलं, तुम्ही सुरुवातीला जे गाणं लावलं ना आई आणि बाबा यातून, जुनं गाणं आजच्या मुलांना माहीत नसेल, पण गंमत अशी झाली आहे की पूर्वी पटकन मूल सांगायचं की आई आवडते किंवा बाबा आवडतात आणि त्याची कारणं सांगायची. आज काय झालंय माहितीये का, की ज्या तीन चार व्यक्ती अगदी लहानपणापासून, तरुणपणापासून अगदी निकटच्या वाटतात, ज्यांचा खूप प्रभाव आपल्या जडणघडणीवर होत असतो ना, ते म्हणजे जास्त करून कोण असतात, पालक, शाळेतले मित्रमैत्रिणी आणि माध्यम.
1: बरोबर.
0: तर पूर्वी कसं होतं ना की ह्या अशीच उतरंड होती, म्हणजे जास्तीत जास्त प्रभाव पडायचा तो पालकांचा, आणि मग शाळा, मग मित्रमैत्रिणी आणि शेवटी माध्यम, मग पेपर वाचला, रेडिओ ऐकला, पिक्चर पाहिले, हे नंतर यायचं.
1: बरोबर.
0: आज असं होत चाललंय की ही उतरंड जी आहे ना ती नेमकी उलट झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जो काही परिणाम होतो मुलांवर तो माध्यमांनी होतोय,
1: टीव्ही आणि आहेच की मोबाईल आता.
0: हा, म्हणजे सगळेच माध्यम, आपण त्यात सोशल मीडिया पण धरू, स्क्रीन वेगवेगळ्या प्रकारचे धरू, सगळ्याच प्रकारची माध्यम, सगळ्यांचा त्यांच्यावर खूप मोठा पगडा असतो. आणि जसजशी मुलं मोठी होतात तसा तो वाढतच जातो.
1: होय.
0: त्यानंतर जो पियर ग्रुप असतो, मित्रमैत्रिणी, त्यांची समवयस्क, त्या सगळ्यांचा खूप मोठा एक इम्पॅक्ट ह्या मुलांवर होतो, त्यांचा मोठा प्रभाव असतो. आणि मग पालक कुठेतरी शेवटी राहतात. त्यांचे प्रयत्न खूप असतात मुलासाठी, पण शेवटी मूल जास्त करून माध्यमांनी आणि आपल्या पियर ग्रुपनी, मित्रमैत्रिणींनी जास्त प्रभावित होतं. हा एक खूप मोठा चॅलेंज आहे.
1: बरोबर.
0: आणि तो मला वाटतं अगदी पहिला आपण पाहिला पाहिजे की तो जर आपल्याला दर्जा राखायचा आहे पालकांना की जी जे महत्व आपल्या काही आपण आपल्या आई वडिलांना देतो किंवा एकदा त्यांच्याशी बोलू तशी आपली आहे का स्थिती आज आणि आपली तरुण पिढी आपल्याकडे पटकन वळणार आहे का आपल्याशी बोलायला
1: तो सुसंवाद आता राहतवंड
0: सुद्धा
1: बरोबर
0: सांगा ना
1: तो सुसंवाद आता तितका कमी होत चाललाय असं वाटतंय का तुम्हाला
0: वेळ कमी दिला जातोय संवादाची पातळी किंवा क्वालिटी कमी होत चालली आहे त्याला आणखीन एक कारण पण असं आहे ना की मुलांसमोरची आव्हानं पण खूप जास्त बिकट होत चालली आहेत म्हणजे याची सर्वस्वी जबाबदारी मी मुलांवर टाकणार नाही कारण त्यांच्या समोर जो काही जे काही कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आजकाल उभं आहे की सगळीकडे स्पर्धा परीक्षा शाळेत स्पर्धा खेळा स्पर्धा प्रत्येक गोष्टी त्यामुळे ते मूल असं रिलॅक्स राहत नाही अजिबात त्यानंतर इतकी वेगवेगळे त्याच्यावर प्रभाव पडत असल्यामुळे ते थोडेसे गोंधळून पण जातात किंवा ऐकायचं नेमकं कुणाचं आपल्या समवयस्क लोकांचं ऐकावं तर एक सांगतायत आई वडील एक सांगतायत माध्यमात काहीतरी तिसरं दाखवतायत आणि ते खूप माध्यमातनं जे येतं ना ते खूप जास्त प्रभावी असतं कारण ते ऑडिओ व्हिज्युअल असतं
1: बरोबर
0: त्यामुळे वेगवेगळे रंग खेळ गेम सुद्धा ऑनलाईन गेम या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर खूप असतो तर त्यामुळे समाज माध्यमांचं पण एक चॅलेंज आव्हान त्यासमोर त्यांच्या समोर त्या व्यतिरिक्त अभ्यासाची सगळी जी काय चढाओढ असते खेळामध्ये असते त्यामुळे ना कुठेतरी ती पण गोंधळून जातात की किती नेमका वेळ आई बाबांबरोबर घालवावा आणि काय त्यांना विचारावं आणि कशी बातचीत करावी बरं मित्रांना विचारलं ते सांगतात हे आणि आई बाबांची काय बोलायचं बावळटच आहे त्यामुळे ते पण आणखीन एक होतं की जाऊ दे मग नकोच बोलायला तर म्हणून ती अंतर वाढत चालली आहेत खरं दोघांच्या मनात प्रेम असतं पण ते स्पष्ट कसं करावं
1: व्यक्त कसं करावं बरं डॉक्टर अनुराधा आपण एक काम करूया आता एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर मला आणखी बऱ्याच प्रश्नांची उत्तर हवी आहेत ती सुद्धा जाणून घ्यायला आवडतील
0: जरूर जरूर

0: रसिक हो डॉक्टर अनुराधा सोनी यांच्याशी आपण संवाद साधतोय जागतिक पालक दिन विशेष असा हा आपला कार्यक्रम आहे. आणि याच्या आधी बोलत असताना डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं होतं की आव्हानं आहेत किंवा सुजाण पालकत्व किंवा पालकत्वाची भूमिका निभावत असताना आपल्याला कितीतरी गोष्टी येतात. ते पालकत्व आव्हानात्मक आहे का एक सुंदर जबाबदारी आहे हे सुद्धा त्या सांगत होत्या. तर याविषयी आणखी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: बरं, आव्हानात्मक आहे पालकत्व का ही एक सुंदर जबाबदारी आहे हे सांगत असताना तुम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्यात. यातही आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अजून सांगायच्या आहेत.
1: ह्याच्यातनं महत्वाचं मला जे वाटतं, आपण जो सुरुवातीला उल्लेख केला की शारीरिक गरजा मुलाच्या पुरेपूर पुरवल्या जातात. कधी कधी आजकाल असं वाटायला लागलंय की ते जरा जास्तच पुरवल्या जातात की काय, म्हणजे त्याला जे हवं ते समोर येतं.
0: लगेच
1: जास्त मुलं असली कुटुंबात ना की त्याची थोडीशी वाटणी होऊन जाते की बुवा एवढं काही खाऊ आणलंय तर सगळे वाटून घ्या. आता तसं होत नाही, येणारा जाणारा प्रत्येक जण त्या एका किंवा दोनच मुलांसाठी काहीतरी घेऊन येतो.
0: ते एकल पालकत्व असतं, त्याच्यामुळे केअरिंग शेअरिंग या गोष्टी अशा सुरुवातीला सांगितल्या जातात. मूल जसं शिशु वर्गात वगैरे जातं तेव्हा.
1: बरोबर आहे, पण ते शेवटी कसं होतं ना, आणि हळूहळू जसं आपण मगाशी म्हणालो की पालक जसे जसे आपापल्या कामात व्यस्त होत जातात तस तसं मग कुठेतरी पैसे देऊन ह्या सगळ्या सर्व्हिसेस घेतल्या जातात. त्यामुळे कुठे चला तुला आमका खेळ शिकायचा आहे चला आपण क्लासला घालू किंवा असं. तर पूर्वी परत तो जुना विचार आपण केला तर आपणच त्यांच्याशी खेळायचो किंवा त्यांना शिकवायचो की चल आपण दोघं कॅरम खेळू, मी दाखवते तुला कसं खेळायचं. तर अशा पद्धतीने ना मग बुद्धिबळाचा क्लास, मग टेनिसचा क्लास, मग असे खेळ पण कुठेतरी क्लासच्याच जीवावर चालतात. माझं असं नाही म्हणणं की क्लासला घालू नये. काही काही मुलं खरोखर उत्तम असतात त्या त्या क्षेत्रात आणि त्यांना ते प्रोफेशनलनी शिकवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे पालकांनी देऊ नये असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण कुठेतरी ना आपलं पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट राहिलं तर मुलाला त्याच्यामध्ये रस वाटतो.
0: बरोबर बरोबर.
1: तसंच शाळेचं की शाळेत पुस्तकं आणून दिली, ट्युशन लावली, टीचरना काय ते विचार, मग कुठेतरी मुलांना वाटतं की जाऊ दे मग आई बाबांना नाही म्हणजे नकोच आहे, त्यांना वेळच नाहीये ऐकायला की काय काय झालं. आता मनोसामाजिक बाबींजवळ जेव्हा बद्दल आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा एक गंमत आहे. आपण शाळा म्हटलं ना की डोळ्यासमोर फक्त अभ्यास, खेळ, अशा शिस्त अशाच गोष्टी येतात. पण आपण जर आपल्या शाळेतल्या सगळ्या जुन्या आठवणी मनात गुंडाळल्या तर आपल्याला सगळ्या गमती आठवतात की मजा काय केली, पिकनिकवर कुठे गेलो. ह्या गोष्टी तर आपण मुलांशी बोलूच शकतो ना.
0: होय होय. पण तुम्हाला एक गंमत सांगू का, ह्या जेव्हा मुलांना सांगितल्या जातात ना गोष्टी तेव्हा बऱ्याच मुलांचं उत्तर असं असतं की तुमचा काळ वेगळा होता. आमचा काळ वेगळा आहे.
1: खरी आहे ती गोष्ट. नाही म्हणूनच मी मगाशी जे म्हटलं ना की मुलांसमोरची आव्हानं जी जास्त बिकट होत चालली आहेत तर खरंच आहे ते. म्हणजे काळ खरंच इतका बदललाय की एकीकडे आपण त्यांना खूपच कॉशियस करतोय की बुवा अशा अनोळखी माणसाशी कुठे बोलू नका, असं करू नका. म्हणजे एकंदर आपण त्यांना थोडस एकलकोंड पण करतोय की बुवा सेफ राहतो आणि तसं पाहिजेही करायला.
0: बरोबर.
1: पण त्याच वेळेला असं पण जी गरज आहे की त्यांनी मिळून मिसळून राहावं, वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांबरोबर मिळून मिसळून खेळावं किंवा त्यांना समज असावा की समाजातले इतर घटक सुद्धा कसे जगतात, त्यांच्या गरजा काय असतात, हे ह्या गोष्टी त्यांच्या आत्ता तरी अनुभवाच्या क्षेत्रात नाहीयेत लहान असताना.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा जर आपण ह्या गोष्टी बोलू लागलो किंवा सांगायला लागलो की आम्ही ना लहानपणी असं करायचो किंवा अशा अशा संस्थांमध्ये जाऊन मदत करायचो किंवा असं. एक तुम्हाला एक गमतीचं उदाहरण देते की अशी एक संस्था होती की त्यांनी ठरवलं की आपण अगदी गरीब घरातली किंवा गरीब वस्तीतली जी मुलं आहेत त्यांना आपल्या घरातल्या मुलांना तिकडे न्यायचं, त्यांनी त्यांना काहीतरी शिकवावं, आपल्या शाळेत जे काही नवीन शिकतायत ते सांगावं, तर अशी चर्चा चालली होती. मी तिथे असेच एक्सपर्ट म्हणून त्या डिस्कशनला बसले होते. तर मी म्हटलं एक विसरू नका, जशी आपली मुलं त्यांना ह्या चार गोष्टी सांगू शकतील ना की आमच्या शाळेत लॅबमध्ये काय काय असतं अशा प्रकारचं, तसं म्हटलं त्या मुलांना जे रोजच्या जीवनातले धडे मिळत आहेत ना ते आपल्या मुलांना मिळणं फार गरजेचं आहे. की एकटं बुवा तू रस्त्यातनं फिरतोयस तर तू

0: स्वतःची काळजी कशी घेशील? तुमची मुलं आपली सतत तुमचा हात धरून कुठेतरी जातात किंवा तुमच्या गाडीत बसून जातात, त्यांना एक दिवस रस्त्यावर एकटं सोडून बघा, ते टिकूच टिकावच नाही राहणार त्यांचा. तर हा जो परस्पर शिकण्याचा भाग आहे ना, हा कमी होत चाललाय.
1: आता इथे ना अति लाड, अति काळजी किंवा ओव्हर प्रोटेक्शन आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा आड येताना आपणच कुंपण घालतोय का या सगळ्या गोष्टींमध्ये?
0: हो, आणि ते कुंपण सांगू का गरजेचं झालंय, कारण खरंच समाज इतका बदललाय की मुलांना ही भान हा ही जाण असायला पाहिजे.
1: बरोबर,
0: कोण बुवा माझ्या वाईटावर असू शकतं किंवा कशा प्रकारची माणसं. आपण लहानपणी मुलांना काय शिकवतो की सगळ्यांवर विश्वास टाकायचा, आई बाबा आजी आजोबा आपलेच असतात. पण एकीकडे हे शिकवायची गरज आहे किंवा असं आजी आजोबांसारखं दिसणारं कोणी माणूस किंवा तुमच्याशी खूप दोस्ती करायला लागलं तर आधी आई बाबांना विचारायचं की मी बोलू का यांच्याशी, कारण परिस्थिती रोजची आयुष्याची बदलत चालली आहे म्हणून.
1: अगदी बरोबर, अगदी
0: बरोबर. पण त्याबरोबर म्हणूनच बौद्धिक आणि मनोसामाजिक दोन्हीचा मी डिस्कशन का घेतलं, कारण बौद्धिक पातळीवर मुलांना हे कळतंय की असे धोके असतात बाहेर किंवा समाज माध्यमातून पण खूप धोके येऊ शकतात आपल्यापर्यंत, हे त्यांना कळत असतं. पण एकीकडे त्यांचा जो वयोगट असतो तो त्यांना आणखीन पुढे ढकलत होतो, अरे काय तू खेळ ना गेम, कसला घाबरट आहेस तू, चल काही नाही ऑनलाईन ये. तर हा जो हे जे त्यांच्या मनामध्ये गोंधळ होतो ना किंवा हे ऐकायचं का ते ऐकायचं, ह्याचं सोल्युशन त्यांना आई बाबांशी बोलूनच करणार आहे.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: हा, त्यामुळे अगदी लहान वयापासून जर पालक हे करायला लागले की त्यांना ही धोक्याची थोडीशी सूचना की का बरं आपण ऑनलाईन गेम्स का नाही खेळायचे, कारण अशी माणसं असू शकतात तिकडे जे तुला माहिती नाही ती कोण आहेत, तुला वाटेल दोस्त आहेत पण नसतील पण, त्यामुळे आपण आपले ऑफलाईन खेळलेलं जास्त बरं. हे जर अगदी लहान वयापासून बोलणं झालं तर मग ते मूल पुढे जास्त कॉशियस राहील असं वाटतं मला.
1: आता तुम्ही वयोगटाचा उल्लेख केलात, म्हणजे अगदी आम्ही लहानपणापासून ऐकत आलो किंवा दिलेलं सुद्धा आहे की वयाच्या 5 ते 8 वर्षापर्यंत झालेले संस्कार हे कायमस्वरूपी असतात, किंवा आपण मुलांना असं म्हणतो की हे करू नका ते करू नका, नकार घंटा ही सतत असते लागलेली. तर हे जे वय आहे हे 8 वर्षापर्यंतचं किंवा किशोरवयीन असतं ते किती महत्वाचं आहे, आणि या वयामध्ये मुलांशी संवाद साधताना तो नेमका कसा साधला गेला पाहिजे?
0: अगदी बरोबर.
1: एक म्हणजे मुलांवर विश्वास ठेवणं हे सुद्धा किती गरजेचं आहे.
0: ह्याच्यात ना खूप तुम्ही ह्या एका प्रश्नात खूप बाबी आपल्या समोर आणल्या, त्यांच्या सगळ्या महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की मुलांवर विश्वास टाकणं, तसं आपण पण विश्वासार्ह राहणं महत्वाचं आहे की आपण एक सांगितलं आणि मग पहिलंच काहीतरी केलं की मूल म्हणणार अरे आपल्याला तर सांगितलं तसं वागायचं आणि हे लोक तर वेगळंच काहीतरी वागतायत, त्यामुळे त्या बाबतीत पण आपल्याला करून दाखवणं गरजेचं आहे, रोल मॉडेल बनणं गरजेचं आहे की जसं मी सांगतोय जसं मी बोलतोय तसंच मी वागतोय, माझ्यामध्ये असं काही खोटेपणा किंवा असं नाहीये. दुसरा जो भाग तुम्ही म्हणालात ना, माझं तर आता मत झालंय की 5 वर्षापेक्षा आधी सुद्धा म्हणजे मुलाला समज आली, जाण आली, अगदी भाषा सुद्धा अजून पूर्णपणे नसेल प्रगत झालेली, पण ते मूल सगळं भोवतालचं ऑब्झर्व करत असतं, त्याच्या डोक्यात सगळं शिरत असतं भोवती काय चाललंय. हा, आणि त्याचं ऑब्झर्वेशन इतकी छोट्या बाळांचं तर इतकं छान, म्हणजे अगदी 1-2 वर्षापासून. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगू का भाषांचा, की आजकाल परत आपण ग्लोबलायझेशनकडे येतो की 3-4 भाषा मुलासमोर सतत बोलल्या जातात. शाळेत एक असते, घरी एक असते, बरं काही पालक परदेशी राहत असतात ती त्या देशातली भाषा त्या मुलाला येते, त्यामुळे त्याला त्या तो प्रयत्न करत असतो काहीतरी बोलायचा, पण आपण सुद्धा त्याच्यासमोर जर सतत काहीतरी त्याला समजेल अशा भाषेत बोलत राहिलो ना तर त्याला जास्त कळतं आसपासच्या जगात काय चाललंय. आता समजा आपण आई आई बाबा कोणीतरी समजा स्वयंपाक करते आणि आपण ए बस रे गप्प जरा तिकडे माझं काम होऊ दे असं म्हटलं तर तो नुसतंच बघत राहतो आपण काय करतो. पण आपण जर बोलता बोलता की हे बघा आता हे गरम आहे ह्याला मी हात नाही लावणार आता आपण हे चिमट्याने उचलायचं असं जर बोलत राहिलं ना तर त्याला कळतं की अच्छा म्हणजे ही सेफ्टी बरं का हे आपण केलं पाहिजे. ते अनुकरण मग ती मुलं करतात, त्यामुळे मुलांशी सतत बोलत राहणं, ते काय करतायत हे बघत राहणं, ते काय बोलतायत हे ऐकत राहणं, ह्याच्यामुळे तुमच्या दोघांमधले ते पूल बांधले जातात.
1: वा,
0: आणि हे लहानपणापासून करणं म्हणजे अगदी 1.5-2 वर्षापासून मी तर म्हणते छोट्या बाळाला सुद्धा कळतं म्हणजे त्याला भाषा नसेल पण आपण अगदी कपडे बदलताना चला हा आता आंघोळ झाली आता अंक करायचं असं जे पूर्वी सुद्धा आपण बोलायचो बाळाला तयार करताना पण घाईघाईमध्ये ते होत नाही ना की चला आता मला ऑफिस गाठायचंय पटापट तयार करून चाललो.

0: चालू करू. तर ह्या गोष्टी फार म्हणजे ह्याला संवाद म्हणणार नाही आपण, कारण बाळ उलट काही आपल्याला म्हणत नसतं,
1: बरोबर,
0: पण त्याच्यावर त्याचा परिणाम नक्की होतो आणि तेवढा वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. मग अगदी तो दिवसातला तासभर का होईना, थोडी थोडी थोडी मिनिट सवन दिवसातून, पण तेवढं ते म्हणजे एक संवाद तो निर्माण करणंच महत्वाचं आहे, म्हणजे तो पुढे मग कुमारवयापर्यंत टिकून राहील.
1: म्हणजे याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: कारण नंतर पालक येतात की अहो काय करू आता, हा काही बोलायलाच तयार नसतो, पण तुम्ही किती वयापासून त्याच्याशी बोलत आलात हे विचारावं असं वाटतं. अशी अचानक कशी सुरुवात होईल 12व्या 13व्या वर्षी? तोपर्यंत मुलाला सवय झाली आहे की आपण आपलं आयुष्य चालू ठेवायचं, आई बाबा त्यांचं चालू ठेवतात, पॅरेलल लाईफ चालू राहतात दोघांचे.
1: अगदी. आपण एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया.
0: अगदी अगदी.

0: आणि रसिक हो, सुजाण पालकत्व या विषयावर आपण आज बोलतो आहे जागतिक पालक दिन विशेष कार्यक्रमामध्ये. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखिका डॉक्टर अनुराधा सोवनी यांच्याशी संवाद साधतोय. आणि या संदर्भात बोलत असताना खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता जितक्या घेता येतील तितक्या घेण्याचा प्रयत्न करतोय. हॅलो.
1: हां बोला. हां
0: डॉक्टर, सुजाण पालकत्व म्हणजे केवळ मुलांचं संगोपन नाही आहे तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं. तर हे जे प्रयत्न आहेत हे कशा रीतीनं होणं गरजेचं आहे?
1: कसं आहे, मगाशी आपण जे मुद्दे घेतले की मुलाची शारीरिक गरज, मनोसामाजिक गरज, बौद्धिक गरज, ह्या बाबतीमध्ये जसं कमी काही दिलं जातं मुलांना तसं अति जास्त पण दिलं जातं. तर पहिली गोष्ट म्हणजे तो बॅलन्स साधणं फार महत्वाचं आहे. जसं आज आपण पाहतो की मुलांची वजन वाढत चालली आहेत कारण खूप जंक फूड खाल्लं जात आहे त्यांच्या आवडी

0: हा विषय ह्याचा अभ्यास
1: हा
0: इतिहास हा भूगोल त्याच्याऐवजी त्याच्यावर चर्चा होणं त्याच्यावर म्हणजे पालकांनी एक दिशादर्शक होण्याची गरज आहे की त्यांचा मुलांचा पण अनुभवाचा परीघ खूप रुंदावतोय त्यांना बऱ्याच तुमच्या लक्षात येईल मुलांशी बोलताना की बऱ्याच गोष्टी त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असतात.
1: खरंय खरंय.
0: हा म्हणजे त्यांना शास्त्रामधलं सुद्धा खूप काही कळत असतं किंवा त्यांनी कुठेतरी छोटी फिल्म पाहिली असते कुणाचं काहीतरी ऐकलं असतं. त्यामुळे हा जो म्हणजे सोशल मीडियाबद्दल आपण थोडस निगेटिव्ह बोललो की मुलांवर त्याचे परिणाम वाईट पण होऊ शकतात गेमिंग वगैरेमुळे, पण त्याच पद्धतीने त्यांच्या समोर खूप जास्त माहिती पण येऊ शकते. त्यांना अनेक गोष्टी माहिती होतात ज्या आपण लहानपणी विचार पण केला नव्हता.
1: खरे अगदी.
0: हा तर त्यामुळे हे हा जो बॅलन्स आहे की अति जास्त त्यांना मिळणं आणि अति म्हणजे फारच कमी मिळणं ह्या दोन्हीतला बॅलन्स आपण पालकांनी साधायचं आहे आणि त्यासाठी आपण माहिती करून घेणं महत्वाचं आहे.
1: हा
0: म्हणजे मुलांना सांगणं आहे हे काय महत्वाचं नाही हे तुम्हाला काही सांगू नको तर तसं नाही. आपली मुलं समजा आपण त्यांना लायब्ररीत नेलं आणि त्यांनी काहीतरी पुस्तक निवडलं तर विचारणं की ह्यात तुला काय आवडलं किंवा मी वाचू का तुला आवडेल का मी हे वाचलेलं अशा प्रकारचं शेअरिंग खूप. आणि मगाशी तुम्ही छान म्हणालात केअरिंग शेअरिंग तसं त्या शेअरिंग मधूनच केअरिंग दिसतं की तुला पिक्चर कुठला आवडला गाणं कुठलं आवडलं नाहीतर कसं होतं ना की बा आमच्या काळी वेगळी मग तुम्ही म्हणालात तसं मुलं म्हणतात की हा तुमच्या काळी ती सगळी
1: तुमचा काळ वेगळा होता
0: आणि त्यामुळे माझ्या म्हणजे माझ्या मुली लहान असताना म्हणायच्या की रात्री 10 नंतर आई काम करत असते कम्प्युटरवर तर खोलीत नाही जायचं सगळी रडकी गाणी लावून बसते एकीकडे.
1: बरं आता एक आणखी एक प्रश्न माझ्या मनात असा आलाय की या बदलत्या आधुनिक काळाशी जुळवून घेताना पालकांनाही समुपदेशनाची गरज असते का?
0: फार मोठी अहो पालक शाळांची इतकी गरज आहे तुम्हाला सांगू कारण त्यांच्या समोरचीच आव्हानं इतकी मोठी आहेत बाहेरच्या जगातली पण की नोकऱ्या चालल्या आहेत आर्थिक चणचण असते प्रवासाचं टेन्शन असतं आणि त्याच्यामध्ये मुलांचं संगोपन त्यामुळे नक्कीच गरज आहे. तुम्हाला गंमत माहितीये की नाही आय डोंट नो जागतिक पालक दिनाची ह्या वर्षीची जी थीम आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी एका पोस्टरमध्ये रेझिंग चिल्ड्रन रेझिंग पेरेंट्स म्हणजे पालकांची पण निगराणी कशी गरजेची आहे
1: पालकांसाठी एकत्र अशी संकल्पना या वर्षी.
0: हा की लहान मुलांना मोठं करणं हा एक भाग पण पालकांना पण मोठं करण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: तर तो मला मुद्दा आवडला त्यांचा. त्यामुळे आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे अगदी आजच्या काळापर्यंत यायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा जो सगळा कृत्रिम बुद्धिमत्तेचा पगडा शिक्षण क्षेत्रावर बाकी गोष्टींवर त्याला ना आजकाल पालकांनी त्याची सगळी जाण करून घेणं फार महत्वाचं आहे कारण त्या बाबतीत मुलं आपल्या खूप पुढे आहेत.
1: होय.
0: त्यामुळे ते जे आपल्याला समजावून सांगतात आता साधं एक रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेतलं तर आपल्या फोनला काहीतरी झालं अरे बघ रे जरा हे उघडत नाही ऍप की लगेच पोरग किती लहान असेल 8-9 वर्ष येतं आणि पटापट करून देतं तर त्याला विचारणं की अरे वा हे कसं रे तुला माहिती तू कुठे शिकला मला दाखव ना जरा म्हणजे त्यांनाही थोडा मोठेपणा की अरे आई बाबांना काही गोष्टी येत नाहीत आपण शिकवल्या तर त्यांचं ऐकणं हे खूप खूप महत्वाचं आहे. आपण सारखं आपल्याला वाटतं मुलांना हे सांगा मुलांना ते सांगा तुम्ही मगाशी म्हणालात की नकार घंटा असते हे करू नको ते करू नको पण काय कर किंवा मम्मी काय करावं असं तुला वाटतं किंवा त्यांचं ऐकणं त्यांच्या मनात काय आहे त्यांच्या भावना काय आहेत हे ऐकणं खूप महत्वाचं आहे हे पालकांनी विसरून अजिबात चालणार नाही.
1: वा वा वा खूप सुंदर. म्हणजे मुलांचं भावविश्व पालकांनी त्यांच्याशी किती छान पद्धतीने जुळवून घेता येईल त्यासाठी काय काय करता येईल हे तुम्ही खूप छान समजावून सांगितलं आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून. खरं तर आज आपला दूरध्वनीच्या माध्यमातून हा संवाद होतोय तुम्ही इथे आला असतात तर खरोखरच आणखी छान झाला असता हा संवाद याबद्दल खात्रीच आहे मला. पण आज तुम्ही वेळात वेळ काढून या विशेष जो जागतिक पालक दिन आहे त्याविषयी खूप छान अशी माहिती अगदी माझ्यासहित सगळ्या पालकांना दिलीत त्यासाठी तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद. मला खूप आवडला ह्या विषयावर बोलायला आणि आपण जरूर ह्याच्यावर परत गप्पा मारू. मी एक मुलांची गोष्ट लिहिली होती त्याच्यात मला आठवते आई त्या मुलाचा आणि आईचा संवाद होता की असं खूप अतिशय हुशार मूल म्हणजे जिनियस आपण म्हणू तसं तर ती आई आणि तो गॅलरीत गप्पा मारत बसलेत आणि त्याला काजव्यांबद्दल फार सध्या आकर्षण आहे त्यामुळे तो तिला सगळं सांगतो की आई काजव्याचं ना आयुष्य खूप कमी असतं आणि मग ती त्याला विचारते की तुला व्हायला काय व्हायला आवडेल काजवा झालास तर काय करायला आवडेल कारण ना काजवे जंगलामध्ये उजेड पाडतात तर बाकी प्राण्यांना दिसतं पुढे काय आहे तर मग त्या मुलाला कळतं की हा म्हणजे सगळ्यांना मदत करणं पण महत्वाचं आहे केवळ आपण शाईन करणं आपण चमकणं हे पुरेसं नाही असं ना कुठेतरी

0: असे मेसेजेस पालकांनी मुलांपर्यंत न्यावे असं मला खूप वाटतं, म्हणून मी मुलांची पुस्तकं पण लिहिते.
1: खूप छान, किती सुंदर उदाहरण,
0: मला खूप आवडलं. थँक्यू.
1: मस्त मस्त, धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

होम स्वीट होम, हॅप्पी जॉली सारे आनंदाने यारे, खरंच. आणि घरात लहान मुलं असतील ना तर एक वेगळंच वातावरण असतं. अर्थात आजचा हा जागतिक पालक दिनाचा विशेष कार्यक्रम जो आहे तो फक्त लहान मुलांविषयी नाही तर पालकत्वाच्या भूमिकेविषयी आहे. आणि पालकत्वाची भूमिका पार पडत असताना आपल्याला किती प्रश्न पडतात हो, तुम्हाला खरं सांगू. जसं मी मगाशी आमचा पहिला प्रश्न असा होता की जसजशी मुलं मोठी होत जातात तसतशी आव्हानं येत जातात. अनेकांना असं वाटतं ना की चला मुलं मोठी झाली ना की आत्ता काही तसा प्रश्न येणार नाही, आपल्या जरा चिंता कमी होतील, आणखी काही गोष्टी कमी होतील. पण खरंच असं काही होत नाही हो. त्या मुलांच्या वाढीसोबत येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात, मी समस्या नाही म्हणणार कारण खरंच मला नेहमी ही एक सुंदर जबाबदारीच वाटत आलेली आहे. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना ना यातून नव्यानं पालक म्हणून पण आपण शिकत असतो, त्या मुलांकडून शिकत असतो, त्यांच्या शाळेमधून, त्यांच्या इतर गोष्टींमधून. कारण काळ बदललं आहे, नवनवीन साधनं आली आहेत, नवनवीन गोष्टी आल्या आहेत. आणि त्यामुळं मुलं आत्ताची ना, मी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरते की स्मार्ट झाली आहेत. जसं डॉक्टर अनुराधा मगाशी म्हणाल्या की असं काही आपला मोबाईल बिघडला आणि काही झालं की ती मुलं पटकन रिपेअर करून देतात, काहीतरी चटकन त्यात बदल करून देतात आणि म्हणतात अरे बाबा तुला कळत नाही का, आजोबा हे असं नाही करायचं तसं करायचं. मी अनेक नातवंडांना पाहिलेलं आहे की आजोबांना मोबाईल कसा चालवायचा, लॅपटॉप कसा सुरू करायचा, नवनवीन गोष्टी कशा पाहायच्या, आणि आजोबा हे करू नको, हे असं होणार तसं होणार हे सांगताना पाहिलेलं आहे. आणि ही मुलं शाळेतली आहेत, किशोरवयीन

सुद्धा नाहीत. 6-7-8 वर्षाची अशी ही मुलं आहेत. आणि बरं, आपल्याला काय करायचं आहे, नवीन गोष्टी कशा शोधायच्या आहेत, म्हणजे ही मुलं अगदी 10-11 वर्ष होईपर्यंत सुद्धा ना त्यांचं असं ठरलेलं असतं, आपल्याला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. मला खरोखरीच कौतुक वाटतं, कारण आमचा काळ वेगळा आहे आणि यांचा काळ वेगळा आहे. वेगळा होता आमचा काळ, म्हणजे आमच्या काळी आम्ही असे होतो का, इतकं सगळं करत होतो का, तर नाही. काळाचा महिमा, AI असेल, आणखी असेल, हे बदल क्रांतिकारक आहेत हे तितकंच खरं आहे. पण तरीसुद्धा या काळाबरोबर जात असताना आणि आपल्या मुलांबरोबर शिकत असताना ते जे अनुभव आहेत ना, ते खरोखरीच खूप सुंदर असतात. आणि मग हे आव्हान पालकत्वाचं स्वीकारत असताना किंवा आपण त्याच्याबरोबर जगत असताना जे आनंदाचे क्षण मिळतात ना मुलांसोबतचे, ते असे फक्त आपण जपून ठेवावेत हे असे असतात. कारण पहा ना, मुलं मोठी झाल्यानंतर त्या फक्त आठवणी राहणार ना आपल्याकडे, आणि म्हणून त्या जपून ठेवायच्या असतात. असो, खूप छान असा प्रतिसाद येतोय आणि आपल्याला कार्यक्रम आवडतोय. रसिक हो, ऐकूया हे छानसं गीत.

रसिका हो, आणि याबरोबरच आपल्या या युवा तरंग कार्यक्रमाची सांगता होती. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा भेटतोय आपल्याला, ठीक 12 वाजता आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात रंजक सफरमध्ये. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो, FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. रसिक हो, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

समृद्ध अशा नाट्यसंगीताची आठवण करून देणारी ही नांदी. आपलं भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि मराठी रंगभूमी या तीनही क्षेत्रांना आपल्या स्वरांनी समृद्ध करणारी ज्येष्ठ चतुरस्त्र असे गायक अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये हे आज आपल्यात नाही आहेत. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा वारसा जपणारे आणि तो वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे असे चंद्रकांत लिमये. मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात काही कलाकार असे असतात ना रसिक हो, जे केवळ भूमिका साकारत नाहीत तर त्या भूमिकांना स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व देतात, आकार देतात. आणि पंडित चंद्रकांत लिमये हे त्यांच्यापैकीच एक. त्यांनी गायलेला प्रत्येक स्वर, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक स्वर हा परंपरेचा आदर करणारा होता. आणि रंगमंचावर साकारलेली प्रत्येक भूमिका ही त्या कलेला वाहिलेली एक आदरांजली होती. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेले चंद्रकांत लिमये यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला तो अतिशय निष्ठेनं. आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे ज्येष्ठ गायक आणि संगीतविश्वातलं अतिशय मोठं असं नाव डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं त्यांनी पत्करलेलं शिष्यत्व. गुरुशिष्य परंपरा ही भारतीय संगीताचा एक वेगळा आत्मा मानला जातो रसिक हो. चंद्रकांत लिमये यांनी केवळ रागदारीचंच शिक्षण घेतलं नाही तर गायकीकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी जी असते ना ती सुद्धा आपल्या गुरुकडून आत्मसात केली. मग तो त्या स्वरातला भाव असू देत, शब्दांची अभिव्यक्ती असू देत, किंवा मग रागातली नजाकत, अगदी रंगमंचावर त्यांची उपस्थिती म्हणजे त्या माईकला घातलेला हार गजरा असू देत, हातात घातलेला गजरा असू देत, ती त्यांची एक उपस्थिती असायची ना ती वेगळीच वाटायची. म्हणजे कट्यारचा दिवससारखा कार्यक्रम जेव्हा प्रत्यक्ष समोर बसून पाहिला, ऐकला, तेव्हा तो जो स्वर कानात किंवा असा छान बसलेला आहे ना मनामध्ये तो अजूनही जात नाही आहे. त्यामुळे या कलाकारांनी जे काम केलं आहे ना त्यांच्या संगीत साधनेच्या माध्यमातून ते खरोखरीच खूप मोठं आहे रसिक हो.

रसिकाभाऊ पंडित चंद्रकांत लिमये यांना लहानपणापासून खूप मोठे असे गुरु लाभले होते आणि याच्यामध्ये पंडित नारायणराव व्यास यांचं नाव घेता येईल, पंडित वसंतराव राजोपाध्ये, पंडित गजाननबुवा जोशी, पंडित रत्नाकर पै, पंडित चंद्रशेखर लेळे, पंडित बाळकराम या गुरूंकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली होती. आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा सहवास आणि त्यांच्यासोबत जे केलेले कार्यक्रम असेल म्हणजे हा सहवास जवळपास 16 वर्ष त्यांना लाभला होता. त्यांची गायकी आणि अभिनय या दोघांचाही वारसा त्यांनी अतिशय समर्थपणे चालवला. आता याच्यामध्ये कसं आहे ना की एखाद्या महान कलाकाराचा वारसा पुढे नेणं ही अत्यंत कठीण गोष्ट असते, कारण तुलना होणारच. पण पंडित चंद्रकांत लिमये यांनी हा वारसा सांभाळताना कधीही जसंच्या तसं अनुकरण केलेलं नाही आहे. त्यांनी वसंतरावांच्या गायकीतली ऊर्जा घेतली, नाट्यात्मकता घेतली, अभिव्यक्ती जपत स्वतःची अशी स्वतंत्र शैली, स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि म्हणूनच केवळ वसंतराव देशपांडे यांचे शिष्य म्हणून त्यांची ओळख नाही तर एक उत्तम गायक, एक उत्तम कलाकार म्हणून त्यांची एक ओळख झाली. आता कट्यार काळजात घुसली हे नाटक आणि खास साहेबांची अजरामर भूमिका आहे. खरं तर मराठी संगीत नाटकाच्या इतिहासामध्ये कट्यार काळजात घुसली हे नाटक किती महत्त्वाचं आहे आणि या नाटकात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी साकारलेली खासाहेबांची भूमिका ही रसिकांच्या मनात कायमच घर करून राहिलेली अशी भूमिका आहे. रसिकाहो, पुढे हीच भूमिका पंडित चंद्रकांत लिमये यांनी साकारली आणि ती तितक्याच समर्थपणे पेलली सुद्धा. खरं तर ही जबाबदारी होती. आणि मग या व्यक्तिरेखेत असलेले खास संवाद असतील किंवा तो त्या व्यक्तिरेखेचा अहंकार असेल, वेदना असेल, ती स्पर्धा असेल, या सगळ्या छटा त्यांनी आपल्या अभिनयातून आणि गायकीतून तितक्याच प्रभावीपणे, उत्तमपणे साकारल्या. बरं, इतरही नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत, मग संगीत संशय कल्लोळ असेल, संगीत सौभद्र असेल, संत गोरा कुंभार असेल, अशी अनेक नाटकं आहेत ज्यात त्यांनी भूमिका केलेली आहे. आणि संगीत संशय कल्लोळमधली अश्विन शेटची भूमिका जी अतिशय प्रभावीपणे त्यांनी साकारलेली होती. आणि त्यातूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत लिमये हे मैफिलीचे अत्यंत लोकप्रिय गायक होते. मग ते किती पद्धतीने, मग ती ठुमरी असो, ख्याल असो, दादरा, भजन, नाट्यपद किंवा मग भावगीतं, या विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपली गायकी सादर केली, जपली आणि ती खूप सुंदर अशी होती. ही गायकी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा एक हेतू होता आणि त्यातूनच 2000 वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. मग ते किती कार्यक्रम असतील, वेगवेगळे होरी के रंगसारखा कार्यक्रम असेल, श्रुतीवर्षा रंग के, नाट्यरंग संगीताचे, हवेली संगीत यासारखे कार्यक्रम त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचवले आणि आपल्याला सगळ्यांनाच तो सुंदर अनुभव दिला. अशा या पंडित चंद्रकांत लिमये यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. असे हे पंडित चंद्रकांत लिमये रसिकहो आज आपल्यात नाही आहेत. पण नेहमी म्हणते की कलाकार कधीच आपल्यातून जात नसतात, त्यांच्या कलेच्या माध्यमातून ते सदैव आपल्यासोबत असतात.

चला आता आपण आपल्या वेगळ्या टप्प्याला वेगळ्या भागाला कार्यक्रमाची सुरुवात करूया रसिक हो. आजचा दिवस खरं तर खूप म्हणजे काल ज्या घटना घडल्या त्यामुळे मग आज आपण आपल्या कार्यक्रमात या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला पण तरीसुद्धा 1 जून म्हटल्यानंतर म्हणजे जून महिन्याला सुरुवात झाल्यानंतर आपली मे महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यापासून आपण वाट पाहत असतो की मान्सूनपूर्व पाऊस किंवा पाऊस कधी येईल. गेल्या वर्षी अगदी अचानक लवकर आला आणि त्याच्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बरं. त्यानंतर काही दिवस गायब पळाला तो नंतर खूप दिवसांनी आला. आणि आता काल सकाळी किती जणांनी पाऊस अनुभवला. बरे हे हा जो ऊन पावसाचा खेळ असतो ना या दिवसांमधला की अरे अरे आत्ता येईल आत्ता येईल ती वाट पाहणं असतं ना ती वा मस्त. गेला महिनाभर किंवा गेले काही दिवस ज्या ज्या गोष्टी होत आहेत म्हणजे उकाडा एल्निनो पाऊस महागाई होरमून सोनं चांदी किती गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला किती गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना एक तर आपला आपल्याशी संवाद म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये खूप गुरफटून गेलो आहे आणि आजूबाजूला पाहण्यासाठी आपल्याला वेळ आहे का हो म्हणेल कसा वेळ मिळेल. रोजचं काय ते ऑफिस ती सकाळची त्या वेळेची गाडी पकडायची असते संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलं असतात सगळ्या गोष्टी असतात हो मला कल्पना आहे. आणि याने वाढणारा ताण तणाव त्या सगळ्याशी मेळ घालत घालत घालत आपलं सगळं आयुष्य ज्या गोष्टी आहेत त्या करणं हे खरंच कठीण आहे. पण त्यातूनही खरं सांगते तुम्हाला कालचा ब्लूमून कोणी पाहिला काय सुंदर युती दिसत होती हो म्हणजे दुर्बिणीच्या सहाय्यातून दिसत होती. पण ते अशा गोष्टी पाहण्यासाठी प्रयत्न करतो का हो आपण नाही ना. साधं रस्त्याने चालत असताना संध्याकाळचा छान दिसणारा चंद्र शुक्राची चांदणी दिसते तीसुद्धा आपल्या हातातल्या मोबाईलमुळे आपण पाहत नाही. साध्या साध्या गोष्टी असतात हो पावसाची वाट पाहणं आणि एखादी सर येऊन गेल्यानंतर बदललेलं वातावरण म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस बरं का मान्सूनचा नाही त्यातही एक वेगळा आनंद असतो तो आनंद कोणी घ्यायचा. आणि आता इतका उकाडा वाढला आहे त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाला त्या पावसाची प्रतीक्षा आहेच आणि म्हणूनच आपण आपल्या कार्यक्रमात हे गाणं ऐकवतो आहे.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ।
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो नक्की। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

आजूबाजूचा गारवा नाही म्हणणार मी, गरमी पडेन. पाऊस नाही आहे ना कुठे, अजून तरी सुरुवात झालेली नाही आहे. खरंच मला ना नेहमी मे महिन्यात या ज्या सगळ्या बातम्या येत असताना खूप खूप कुतूहल असतं, कुठपर्यंत आला पाऊस, कुठे आला आहे. बरं, त्या परिसरावर संपूर्ण ढगांचं असं आवरण असं त्या नकाशावर किंवा ते असं पसरलेलं दाखवतात. अगदी लहानपणापासून या गोष्टीचं कुतूहल की तो कसा बरं येतो, कुठून प्रवास करत येतो, या सगळ्या गोष्टी. बरं, त्यातूनही उन्हाळा आल्यानंतर यावर्षी तर शासनाकडून सुद्धा पत्रक जाहीर झालेलं आहे की तुम्ही कशी काळजी घ्या, नवतापाचे हे दिवस आहेत 2 तारखेपर्यंतचे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काळजी कशी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे. आहार, आपलं जे शरीर आहे ते जवळपास किती टक्के पाण्याने भरलेलं आहे, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आपला आहार हे कसं असणं गरजेचं आहे. म्हणजे या दिवसात अस्त प्रचंड उकडत सतत पाणी किंवा सतत काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. आपलं शरीर 70% पाण्यानं बनलेलं आहे, आणि उन्हाळ्यात होतं काय तर खूप घाम येतो. कोरडी हवा असेल तर काही फार घाम येत नाही, पण तरीसुद्धा जो दाह होतो निर्माण, त्याला काय करायचं. त्याच्यामुळे पाण्याचं संतुलन हे राखलं गेलं पाहिजे. आपल्या शरीराचं उष्णतामान कमी करण्यासाठी दिवसभरात जवळपास 2.5 ते 3 लिटर द्रव पदार्थ, म्हणते मी फक्त पाणी नाही, हे द्रव पदार्थ पोटात जाणं अत्यंत आवश्यक आहे. आता इतकं तर पाणी पिणं शक्य होणार नाही, पण आणि इतकं पाणी पिऊन केवळ शरीराला त्याचा तसा फायदासुद्धा होणार नाही. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, नारळ पाणी आहे, दूध आहे, कोकम, लिंबू, आवळा, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांचं सेवन करणं हे खरोखरीच खूप गरजेचं आहे. आपण गरमीच्या दिवसात ना आपण बाहेर पडतो आणि आपण किती वेळा उसाचा रस पितो, सहज पितो ना. काही काही जणांना असं वाटतं की अरे उसाचा रस म्हणजे त्याच्यात साखर असते ना फार, त्याच्यामुळे ती मग शुगरच्या लोकांनी किंवा मधुमेहींनी जर त्याचं जास्त सेवन केलं तर काय. या उसाच्या रसात पूर्णपणे साखर असली तरी ती शरीराला हानिकारक नसलेली, ज्याला अनरिफाईंड शुगर म्हणतो, अशा प्रकारची असते. आणि मग उसात काय मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, लोह आहे, ही सगळी खनिजं आहेत. त्याच्यामुळे जे पोटॅशियम असतं त्याच्यामुळे शरीरातलं पाणी कमी होण्यापासून अटकाव केला जातो. आणि ऊस जो आहे हा लो ग्लायसेमिक इंडेक्स या प्रकारात मोडतो, त्याच्यामुळे ऊसाचा रस प्यायल्यानंतर शरीरातली साखर ही पटकन वाढत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं. आणि अर्थात आता आपण चव वाढवण्यासाठी लिंबू, आलं या सगळ्या गोष्टींचा वापर करतोच नाही का, त्याच्यामुळे त्याची चव वाढते. बरं, मग आणखीही इतर फळं आहेत. कलिंगड, म्हणजे कलिंगड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच गोष्टी आल्या असतील, मनात अनेक विचार आले असतील, पण कलिंगडात 92% पाणी असतं, उष्मांक खूप कमी, 100 ग्रॅममध्ये फक्त 30 उष्मांक असतात. अ, क आणि ब ही जीवनसत्व असतात, बरं का. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजंसुद्धा असतात. त्याच्यामुळे साखर न घातलेला कलिंगडाचा रस लो कॅलरी म्हणून घेता येतो. म्हणजे पाण्याचा वापर, पाणी वाढवायचं आहे शरीरातलं, तर अशा प्रकारची जी पेये आहेत त्यांचा आपण निश्चितच आहारात वापर करू शकतो, आणि अर्थात आपण करतो. पण हे सगळं करत असताना आपण त्या पावसाचीसुद्धा वाट पाहत असतो, नाही का. आणि त्या ज्या बातम्या येत असतात ना अंदमानपर्यंत, कुठे आणखी केरळपर्यंत, या बातम्या पण सुखावत असतात. वाह, मजा आहे. ऐकूया हे छानसं गीत.

अशीच यावी वळवाची सर, वळवाचा पाऊस. कुठे कुठे कशा तऱ्हेनं वादळी वारे घोंगावणं. आमच्याकडे ना सकाळचं मनस्पर्शी कार्यक्रम म्हणजे आपला सकाळचा जो कार्यक्रम असतो रेनबो फंडे, त्याच्यामध्ये आपण हवामान वृत्त किंवा हवामान अंदाजसुद्धा सांगत असतो. आणि ते सांगत असताना आमच्याही डोळ्यासमोर ते सगळं दिसत असतं, बरं का? तुम्हाला खरं सांगते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण आपल्याकडे प्रत्येक ऋतूनुसार, त्या त्या ऋतूनुसार आहार घेण्याची आणि तशा प्रकारचे पदार्थ घरी बनवण्याची पद्धत आहे. पहा, म्हणजे कसं, पाऊस आल्यानंतर कांदा भजीही व्हायलाच हवी, तसं मग उन्हाळा आला की आईस्क्रीम व्हायला हवं, वेगवेगळ्या प्रकारची सरबत आली आहेत त्याच्यामध्ये, ती सगळी व्हायला हवीत. हे सगळं घराघरात ठरलेलं असतं. किंवा मग आपला सगळा मित्रांचा सगळा मित्रपरिवार जमलेला आहे, घरात आणखी कोणी जी पाहुणे मंडळी आलेली आहेत, आणि तेव्हा आईस्क्रीमचा बेत जेवणानंतर उत्तम. म्हणजे मी आत्ता आईस्क्रीमवर बोलणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नक्कीच नाही आहे. होय, मी आत्ता अलीकडे काकडीचं सरबत पाहिलं. काकडीचं सरबत कसं काय असू शकेल किंवा काय, असाही एक प्रश्न. म्हणजे काकडी, पुदिन्याची पानं, साखर, मीठ, मिरपूड पण बरं का त्याच्यामध्ये, लिंबाचा रस, असं पाण्याबरोबर एकत्र वाटून गाळून घेतात आणि थोडासा बर्फ घालून पितात. काकडी अर्थात या दिवसात किती लोकप्रिय आहे, उष्मांक कमी आणि त्यात स्निग्ध पदार्थ तर मुळीच नाहीत, त्याच्यामुळे पोटॅशियमसुद्धा मिळतं आणि त्याचं सेवन केल्यानंतर जरा थंडावासुद्धा मिळतो. त्याच्यामुळे काकडी उन्हाळ्याच्या दिवसात वा. बरं, यात आणखी एक सरबत येतं, ते म्हणजे बडीशेपेचं सरबत. होय, अतिशय चविष्ट लागतं आणि थंडगार असेल तर आणखी उत्तम लागतं, बरं का? बडीशेपेत सुद्धा क जीवनसत्व आहेत, पोटॅनिश मॅंगनी पोटॅशियम, मॅंगनीज, लोह, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे जंतू मारणारी तेलं आहेत त्याच्यामध्ये, जी पोटासाठी चांगली, पचनासाठी चांगली मानली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात हे जे सरबत आहे हे विशेष चांगलं. आता तुम्ही म्हणाल वाळ्याचं आणि इतर, अहो ती नेहमीची वाळ्याचं सरबत असायलाच पाहिजे, आवळ्याचं सरबत असायलाच पाहिजे, याच्यामध्ये येणारी ही जी सरबत आहेत ना ही असायलाच पाहिजे. त्याशिवाय उन्हाळा सुसह्य कसा होईल? आणि हे जर असे नवतापाचे दिवस असतील, 47 पर्यंत पारा जर वर जात असेल तर मात्र, आणि जून महिना सुरू झाल्यानंतर आपल्याला मात्र वेध अगदी खऱ्या अर्थानं लागतात. गेल्या वर्षी लवकर आला ना, आता कधी येईल, कसा येईल? आणि आपल्या घराघरात त्या प्रत्येक ऋतूच्या स्वागतासाठी आपण जी तयारी करतो ना, ती खरोखरीच मस्त असते. म्हणजे ते वातावरण छान असतं, नाही का? असं गडगडाट होतो आहे मस्तपैकी, पण पडत नाही आहे. आणि आपण वाट पाहतो आहे पण पडत नाही आहे, आणि आपल्याला चकवा देऊन मग तो बरसतो, अशी स्थिती असते. असो, पण मी आत्ता पावसाचा गाणं लावणार नाही आहे.

आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिक हो, आज आपल्या श्रोत्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तेव्हा आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार. आणि अशीच सुंदर गीतसंगीताची छान मैफल असलेले कार्यक्रम घेऊन आज दुपारी 2:30 ते 5 FM रेनबो वाहिनीवर सुद्धा आपल्यासोबत असेल अमेय. चला दोस्त हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांजेच्या परी हे तीनही करत घेऊन आपल्यासोबत असेल अमेय. तेव्हा इथेच या नंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: बातचीत जारी है, लेकिन उन्होंने स्पष्ट किया कि औपचारिक रूप से समझौता होने तक किसी भी निर्णय को अंतिम नहीं माना जा सकता। दूसरी ओर लेबनान पर इसराइल के बढ़ते जमीनी हमलों की अंतर्राष्ट्रीय स्तर पर कड़ी आलोचना हो रही है। फ्रांस ने स्थिति पर विचार करने के लिए संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद की आपातकालीन बैठक बुलाने का अनुरोध किया है। दुबई से विनोद कुमार की रिपोर्ट के साथ समाचार कक्ष से मैं मुकेश कुमार बल।
1: भारते महिला साफ फूटबॉल चैम्पियनशीपनी सेमीफाइनल में प्रवेश कर्यो। भारतीय टीमे बांग्लादेश ने 3-0 थी हराविने चैम्पियनशीपना ग्रुप बी में टोचनु स्थान मेळव्यु हतु। प्यारी जक्सा, लिंडा कॉम अने मालविका पी ए एक एक गोल कर्यो हतो। हवे भारतीय टीम बुधवारे सेमीफाइनल में ग्रुप ए ना रनर्सअप भूटान सामे रमशे। बांग्लादेश नो मुकाबलो ग्रुप ए ना विजेता नेपाळ सामे थशे। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी और म्यांमारना राष्ट्रपति वच्चे नवी दिल्ली में द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यों की खाली पड़ेली 24 राज्यसभा बैठकों माटे चूंटणीनुं जाहेरनामुं प्रसिद्ध। राष्ट्रपतिए सर्वोच्च अदालत में 5 नवा न्यायाधीशों की निमणूक करी। एलपीजी सिलिंडर 19 किलोग्रामवाड़ा कॉमर्शियल गैस सिलिंडर और 5 किलोग्रामवाड़ा छोटू सिलिंडर भाव में वधारो। नवा 35 मंत्रीओं शपथ साथ पश्चिम बंगाल की सुवेन्दु सरकार मंत्रिमंडल विस्तरण। आकाशवाणी पर थी समाचार पूरा थया। हवे पछी आप 2:30 प्रादेशिक समाचार सांभळी शकशो।
2: आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन। दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53.50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113.50 रुपये, मुंबईत 43.50 रुपयांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067.50 रुपये, कोलकात्यामध्ये 53.50 रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255.50 रुपये, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे। त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे। दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे। पेट्रोलच्या निर्यातीवरील विंड फॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे। भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला। या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे। या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल। त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील। 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल। आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत।

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागावाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवाकरांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवाकर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई ADVSE इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुना आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.

सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन ऐकलत. राग होता गावती, त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मुझको ले।
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
0: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
0: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी